ताळो उमाळो शिदप्रसार एस सप्टेंबर एक तारखेर सकाळी दावरार आमचे संगी हजर असा निवृत्त शिक्षक आणि नाटक रचपी मानेस्त नॉर्बर्ट मिरांदा कुलशेखर ताचे संगी उलोंग फोन करा 6364204949 संख्या ऐकूंक विसर नकात ताळो उमाळो शिदप्रसार सप्टेंबर एक तारखेर रेडिओ सारंग 107.8 FM ही रंगरंगाळचिनी.

0: तुम्ही ऐकून असात रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळचेनी. आयच्या कोंकणी प्रसारात तुमका समेस्तांक मोगाचो स्वागत.
1: नमस्कार. आणि आयच्या आंकड्याक म्हणजे कोंकणी दायज कार्यक्रम तुमका समेस्तांक मोगाचो स्वागत, मोगाचो येवकार. आणि आता आणि एक पंगड. या स्पर्धेंत अनेक विशेषता आसली. कितें म्हळ्यार एकच फिरगजेचे एकाच गांवचे दोन पंगड आयले. आदल्या आंकड्यांत आम्ही मंजेश्वर गांवच्या पंगडाचे प्रदर्शन वीक्षण केले असा. आणि यस गांवचो आणि एक पंगड मर्सी मंजेश्वर आयच्या आंकड्यांत आपले प्रदर्शन दिवच्याक आयतो जाला. आणि आता या आंकड्याचे अकरेचे प्रदर्शन मर्सी पंगड मंजेश्वर तावणू आता तुमच्या मुखार. देवा

0: आज सदर जल्ल्या पंगडांनी आपले प्रदर्शन भोव अपुरबायन आमचे मुखार दवरचे तांणी प्रयत्न केले. या वखता आयसो आंकडो आमी सोंपयता. सुमेस्तांक नमस्कार. सुमेस्तांक देव बरें करू.
1: You're listening to Radio Sarang, 107.8 FM.
2: तुम्ही ऐकून आसात रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळजीनी. आयच्या कोंकणी प्रसाराक तुमकां सोमिस्तांक स्वागत. आज आमी थोडीं कोंकणी पदां आयकुव्या. सुरवातेचें पद मुगाचेनो आतां प्रसार जाता.

0: कान ऐकोची सकत नसली तसे ते उलय नसले त्या देखून त्याच्या थेरपी खातीर आम्ही 2001 बेल्लूर तावण कोडियाळाक आयले हांव आणि म्हज्या भुरग्याची थेरपी केली. त्या उपरांत 2001 तावण आजूनसर आम्ही कुलशेखरांत वस्ती करना सांग.
1: ओके, ते तुमचे एक कुलशेखराचे पयन आणि पती नसो विशेष थोडे सांगचे झाल्यार
0: पती नसो गाव पालाडका. पालाडका तावण ताका 1993 कुलशेखरच्या सेक्रेड आर्ट इस्कलान बेतनी सिस्ट्रा तांच्या इस्कलान ते कामाक सर्वान 1995 आमचे लग्न झाले. म्हज्या पत्नीचे व्हडले कुटाम 10 जाणां भुरगीं पैसागेले कुटाम 10 जाणां भुरगीं तांतू हे 9वें बाळ. तशे या तुंब कुटुंबाचो संसार म्हणतात पळय, घरा कितली भुरगीं सड आसात तितली तांची ते हुंदोण सड आसता,
1: जबाबदारी सड आसता,
0: जबाबदारी सड आसता. ते एक म्हाका देवान दिल्ले दनस मुनियेत कित्या म्हळ्यार आजकाल एक भुरगे या दोगां भुरगीं तांचे मदें समजणी हुंदोण जाल्ची सकत बारीस उणी केदळा घरा मस्त भुरगीं आसतात तांच्या मध्ये एकामेकांक सोड जोड वाडटा. केदळा भुरगीं उणी जातात तांची सोड जोड पैस जाता.
1: तुमकां तिसऱ्याचेर खंय आसात?
0: होय, म्हाका तिसरो भुरगोय आसा.
1: ओके, आता तो प्रस्तुत
0: बेंगळूर
1: रामय्या
0: फूड टॅक्नॉलॉजी कोर्स करीत आसा.
1: ओके, हे तुमचे कुटुंब. आता एक इंट्रेस्टिंग फॅक्ट, तुम्ही मॅथ्स आणि सायन्स असे टिचर, पतीन तुमची दैहिक शिक्षण शिक्षकी, अशें घरांत तुमकां काय खेळोंक आनी बरं दिताली? तुम्ही ती कलेक्ट कशी केली?
0: अरे हाच्या फाटल्यान एक सुबित्त लहानस एक थोम असे म्हणून जायना, एक घडील नीज घडीत. येलोशे सदास असताना म्हजो एकलो मास्टर फ्रान्सीस मस्करेन म्हणलो,
1: आता निवृत्त,
0: आता निवृत्त. ताची वकाल पीटी टिचर. तशे आम्ही ओट्टू बसून आसताले हांव. तशे हांवें सांगले, फ्रान्सीस सर, हांव एक सयरी पळोवन आसा आनी की हांवें निगंट करूं ना कळ्ळें म्हणून विचारल्याक तो म्हणलो, तूं खंयच्या व्याप्त करच्या चेडवा कडेन तुका जाला तयार म्हणून विचारलें. हांवें सांगलें, हांव ही टिचर अशें म्हजी बायली टिचर जाल्यार बरी आसलें म्हूण
1: सांगलें.
0: पळय देखून तो म्हणलो, आडे तूं काजार जाता जाल्यार पीटी टिचर मात काजार जा. कित्याक म्हळ्यार पीटी टिचरांक सांजेर घर येवन तांचो वाव करून पुरसत मेळटा, भुरग्यां सांगता सड वेळ मेळटा. अशें कुटुंबांत एक आवय कितल्या भुरग्यां सांगता लागीं आसता गी तितल्या बऱ्यान ती भुरगीं वाडटात अशें म्हूण ताणें म्हाका एक सलाह दिली.
1: ती बऱ्या कडेन पडली आतां
0: आनी ताचें उतर आयकून जायत म्हळें आनी देवाचें निर्मणें कितें गी म्हाका एका पीटी टिचर काजार जालें. पूण त्या झाडा आसचे पीटी टिचर असो तो काल्या म्हणटा ताका काम आनी आतां आसचें काम पळयतना ताच्या की अली गणिता या विज्ञान शिकोवची टिचरांत बरी म्हणून चिंता. कित्याक म्हळ्यार आमकां जाल्यार पुरसत आसा, तांकां कांयच पुरसत ना. तांची भयंकर काल म्हणटा ताका बिजी व्याप्त, येणे गोवर्मेंटाचें काम, येणे भुरग्यांक ट्रेनींग करचें काम, सांजेर घरा येतना वेळ जाता अशें तशें म्हणून कितें जावं दी. आमी दोग जाणां इतली वर्सां हुंदून येणे सरले हांव मदें इल्लें गडगडे जगले आसलें तें सकाळचें जिवण आसलें तें. ओके, ना जाल्यार तें गडगडो जगले ना जाल्यार तें जिवण बारीक चप्पे
1: आतां सर तुमचें आतां आयचें संदर्शन तें आयकता की गोत्त ना कितें इस्कलांत आसा आयकून आतां पनिशमेंट जावन 100 मिटर ओडी बंदी म्हणल्यार जाताले
0: ना. ते आज भुरग्यांक निर्मार्ग गेला तांच्या डिपार्टमेंटल स्पोर्ट्स तशें ते आयकना. कित्याक म्हळ्यार म्हाका नक्की आसा ते आयकना म्हणून कालक म्हळ्यार हांवें फोन केल्यार ते फोन करून आतां
1: तशें तितलें हुंबूर. पण सर तुमचे नमस्त उलयता उलयताना ओके हे आमच्या एक प्रास्ताविक वितरावन आम्ही आता तुमच्या शिक्षक जिवयता. शिक्षक बाय चॉईस ऑर काल म्हणतात जाय म्हण जाल्ल्यात की तुम्ही या तुमच्या दिनींतलो उद्देश कितें म्हणून आसलो पहिले जावच्या पहिले
0: शिक्षक हांवें जाय जे म्हणले उद्देश हांव शिक्षक जावं ना. ते एक देवाचें निर्मण कितें म्हळ्यार तुळपटी देव

0: तुम्ही ऐकून असात रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंग आळचिनी. आयच्या कोंकणी प्रसारात तुमका समेस्तांक मोगाचं स्वागत.
1: नमस्कार. आणि आयच्या आंकड्याक म्हणजे कोंकणी दायज कार्यक्रमात तुमका समेस्तांक मोगाचं स्वागत, मोगाचं येवकार. आणि आता आणि एक पंगड. या स्पर्धेंत अनेक विशेषता आसली. कितें म्हळ्यार एकाच फिरगजेचे एकाच गांवचे दोन पंगड आयले. आदल्या आंकड्यांत आमी मंजेश्वर गांवच्या पंगडाचे प्रदर्शन वीक्षण केले आसा. आणि येस गांवचो आणि एक पंगड मर्सी मंजेश्वर आयच्या आंकड्यांत आपले प्रदर्शन दिवच्याक आयतो जाला. आणि आता या आंकड्याचे अकरेचे प्रदर्शन मर्सी पंगड मंजेश्वर तावणू आता तुमच्या मुखार.
2: देवा

आज सदर जाल्ल्या पंगडांनी आपले प्रदर्शन भोव अपुरबायन आमच्या मुखार दवरचे तांणी प्रयत्न केले. या वखता आयचो आंकडो आमी सोंपयतां. सुमेस्तांक नमस्कार.

0: डॉलर नो वो नो रो कशी असारे तुझी वकाल
1: वकाल
2: अरे रे रे रे तुझे तोंड किते रे चिरमुठा गल्ले आंबाड्या बरी झाला
0: अरे अरे वो रट्टा रट्टा किते रे डॉलर
2: किते रट्टा रे तुझी गजल किते रे
1: गजल सॅप्टिक झाल्या
0: किते
1: सॅप्टिक झाल्या